0: Ale to tomu pravde.
1: Ičpuni sarda pravpuri.
0: Ravreha sar sangha juri.
1: Jiska saath mein liya milaye.
0: Nanak bhakti naam samaye.
1: So
0: kyo bisre je kiya jane.
1: So kyo bisre jin sab kuch diya.
0: So kyo bisre jan jeevan jiya.
1: So kyo bisre je agan mein rakhe.
0: Gur prasad ko birla lakhe.
1: So kyo bisre je bikte kaade.
0: Janm janm ka toota gaade.
1: Gur pure tat e bujaya.
0: Prav apna nanak jan dhyaya.
1: Sajan sant kare o e kaam.
0: Aap tyag japo har naam. आप जपो वरा नाम जपावो
1: भगत पै तरिए संसार
0: बिन भक्ति तन होसी शार
1: सर्व ज्ञान सुख निद नाम
0: मूढ़ जात